नचे वाजे वावे रूप करे श्रृंगार ऊंचे कूके वादा गावे जोदा का विचार मूर्ख पंडित हिकमत हुज्जत।